ते महि अच्युतं केशवं कृष्णदामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं अच्युतं।